103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 14 आषाढ, शके 1948 अर्थात 6 जुलै 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतहो, सकाळचे ठीक 6:05 झालेत. ऐकूया भक्ती संगीत मंगल प्रभात कार्यक्रमात.

श्रोतेहो, आजच्या मंगल प्रभात ह्या कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भक्तिरचना. संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत विलासबुवा पाटील यांचं होतं. श्रोते हो, यानंतर अभिजित लिमये यांच्या संगीतनियोजनात संत तुकारामांचा अभंग आपण ऐकूया. गायिका आहेत अश्विनी भिडे.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, दत्ता पाटील यांची भक्तिरचना, आपण ऐकलीत संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोत्या आता ऐकूया श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात संत एकनाथांचा अभंग. गायक आहेत सुरेश वाडकर.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोतेहो, ठीक 6:30 झालेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आज ऐकूया स्लो आणि स्टडी याविषयी आशिष देव यांचे विचार.
1: स्लो अँड स्टडी. आयुष्यात काही साध्य करून जायचं असेल तर सातत्याची नितांत आवश्यकता असते. सातत्याचा अभाव असलेली व्यक्ती जीवनात काहीही उल्लेखनीय असे करून जाऊ शकत नाही. हळूहळू का होईना, पण सातत्याने ध्येयाकडे अग्रसर होत राहणारच ध्येयाला गवसणी घालू शकत असतो. सातत्याने दगडावर पाण्याची धार पडली तर दगडालाही छिद्र पडल्याशिवाय राहत नाही. सातत्याची वानवा असेल तर एक ना धड भाराभार चिंध्या अशी गत झाल्याशिवाय राहत नाही. मुंगी भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करते, ती खाली पडते,

0: पुन्हा वर चढते पुन्हा खाली पडते. सातत्याने आपल्या ध्येयाला गाठण्याचे मुंगीचे प्रयत्न सुरूच असतात. सातत्याने प्रयत्न करीत असतानाच शेवटी मुंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचूनच जाते. सातत्याचे जीवनात अनन्य साधारण असे महत्व असते. ससा वेगात आपल्या ध्येयाच्या दिशेने धावतो पण आळसामुळे आणि सातत्याच्या अभावामुळे मध्येच थांबून जातो. मात्र कासव न थांबता सावकाश का होईना पण सातत्याने ध्येयाकडे आगेकूच करीत राहतो. परिणामी तो ध्येयाला गाठल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात यशासाठी अनेक गुणांची आवश्यकता पडत असते. त्यातीलच एक अत्यंत महत्वाचा असा गुण असतो सातत्य. त्यामुळे यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांनी सातत्याची कास धरणे आवश्यकच असते. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असा स्वतःशी संकल्प केला असेल तर व्यक्ती हळूहळू का होईना आपल्या ध्येयाकडे सरकत राहते. पाण्याचा गुणधर्म असतो वाहत राहणे. वाहणे म्हणजे चैतन्य आणि साचणे म्हणजे दुर्गंधी युक्त डबक. वाहत्या पाण्याला मार्ग मिळतच असतो. पाणी जिथून मार्ग गवसेल तिथून पुढे पुढे सरकत राहत असते. जिथपर्यंत रस्ता दिसतो तिथपर्यंत जा, तिथून पुढचा मार्ग बरोबर गवसेल अशी जपानी भाषेत म्हण आहे, जी सातत्याने प्रवाही राहणाऱ्या सकारात्मक मानसिकतेला अधोरेखित करणारीच आहे. दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जपान सदर मणीला केंद्रस्थानी ठेवत स्लो अँड स्टेडी पद्धतीने पुढे पुढे सरकत जगात आपले स्थान मिळवून गेला. कुठल्याही कार्याला यशो मंदिराकडे न्यायचे असेल तर सातत्याला पर्यायच नसतो. राणा भीमदेवी थाळात एखाद्या कार्याची सुरुवात करणारे सातत्याच्या अभावामुळे आपल्या इप्सितापर्यंत कधीच पोहोचू शकत नसतात ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
1: स्लो अँड स्टडी याविषयी आशिष देव यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 6:35 झालेत. जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आजचे दिनविशेष. 6:40 कृषीवाणी प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सुप्रभात ऐकूया 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:40 जागतिक झूनोसिस दिनानिमित्त कल्पना बांदूरकर भद्रावती यांचं भाषण आज आपल्याला ऐकता येणार आहे. 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात अनेस्थेशिया अर्थात बधिरीकरण या विषयावर डॉक्टर सुनील दीक्षित यांची हेमा महाडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. सुगम संगीत ऐकूया 8:40. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 चालता बोलता हा बाह्य ध्वनिमुद्रा

0: कारणावर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 11 वाजता हिंदी भजन आणि 11:30 वाजता मराठी चित्रपट संगीत प्रसारित करणार आहोत. वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल दुपारी ठीक 12 वाजता. 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आपल्याला ऐकता येईल. 7:30 माझं घर माझा शिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आणि 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर श्रोते हो, हे होते आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे कार्यक्रम. श्रोते हो, आज 6 जुलैचे दिनविशेष जाणून घेऊया. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि 4th जनस्थान पुरस्काराचे मानकरी व्यंकटेश माडगुळकरांचा आज जन्मदिन. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती. कर्नाटक संगीतमधील ज्येष्ठ गायक एम बालमुरलीकृष्णन यांचं विजयवाडा इथं 1930 साली जन्म झाला होता. अर्थशास्त्रज्ञ व्ही म दांडेकर यांचाही आज जन्मदिन. श्रोतेवाज थोर प्राच्यविद्या संशोधक संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ प्राचीन इतिहास संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचाही जन्मदिन आहे. 6 जुलै 1881 अमरावतीजवळ लोणी टाकली या खेड्यात संत श्री गुलाबराव महाराज यांचा आज जन्म झाला होता. 6 जुलै 1854 अब्राहम लिंकन रिचर्ड निक्सन आणि रोनाल्ड रिगन यांना घेऊन रिपब्लिकन पक्षाची अमेरिकेत स्थापना झाली होती. श्रोतेवाज माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा स्मृतिदिन. तर हे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 MHz. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात खरीप बाजरीचं अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान आपण जाणणार आहोत. जागतिक उत्पादनात बाजरीचा सर्वात मोठा वाटा आपल्या भारताचा आहे. सुधारित तंत्राचा आपण वापर केला तर बाजरीचं भरघोस उत्पादन आपल्याला नक्कीच मिळू शकतं. बाजरी पिकास उष्ण आणि कोरडं हवामान मानवतं. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यानं ते कोरडवाहूतही चांगलं येतं. बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा 6.2 ते 7.7 असावा. हलक्या जमिनीत बारी हे पीक घ्यावयाचं असेल तर सरी बरंबा पद्धतीचा अवलंब करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब पिकासाठी योग्य तऱ्हेनं उपयोग करून घेण्यासाठी कमी आणि अनियमित पाऊस पडणाऱ्या प्रदेशात अतिशय हलक्या आणि हलक्या ते मध्यम उताराच्या जमिनीवर किंवा समपातळीवर नसलेल्या जमिनीवर बाजरीचं अधिक उत्पादन मिळविण्यासाठी थेंब थेंब संचय पद्धत म्हणजे सरीवरंबा पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. शेतकरी बंधूंनो, या पद्धतीत मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी जमिनीच्या खोलीप्रमाणे 4 ते 6 इंच खोलीच्या 45 सेंटीमीटर अंतरावर उताराच्या आडव्या दिशेनं सरळ्या पाडून ठेवाव्यात. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब या सऱ्यांमध्ये संचित करता येतो. जमिनीची लोखंडी नांगरानं 15 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरट करावी आणि जमीन उन्हाळ्यात तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि अशी जमीन आपण तयार केली असेलच. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटं काडी कचरा हरळी कुंदा वेचून शेत आपण स्वच्छ केलं असणार. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी 5 टन शेणखत किंवा 2.5 टन गांडूळ खत शेतात पसरवून टाकावं म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमाणात मिसळलं जाईल. शेतकरी बंधूंनो, बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान केली तर उत्पादन अधिक मिळतं. खरीप हंगामात

0: पर्जन्यवृष्टी उशिरा झाली तर पेरणी 30 जुलैपर्यंत करण्यास हरकत नाही. बाजरी पिकाची पेरणी साधारणतः 30 जुलैपर्यंत केली तर उत्पादनात सरासरी 10% घट येण्याची शक्यता असते. बाजरीच्या सुधारित आणि संकरित वाणांची जमिनीच्या मजदुराप्रमाणे नैसर्गिक हवामान आणि पाऊस यांचा एकत्रित विचार करून निवड करावी. हलक्या जमिनीत आणि कमी तसेच अनियमित पावसाच्या क्षेत्रात सुधारित वाणांची लागवड करावी. मध्यम जमिनीत आणि समाधानकारक पर्जन्यमान विभागात संकरित वाण जास्त उत्पादन देऊ शकतात. पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो चांगलं निरोगी बियाणं वापरावं. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया केलेलं प्रमाणित बियाणं आपण वापरावं. प्रमाणित बियाणं उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलो मीठ विरघळावं. पाण्यावर तरंगणारं बुरशीयुक्त हलकं बियाणं बाजूला काढून त्याचा नाश करावा आणि तळाला असलेलं निरोगी आणि वजनानं जड असलेलं बियाणं वेगळं करून पाण्यानं 2 ते 3 वेळा 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल 35 SD प्रति किलो बियाण्यास सोळून नंतर पेरणी करावी. अझोस्पिरिलम आणि स्पुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया 25 ग्रॅम अझोस्पिरिलम प्रति किलो बियाण्यास सोळून पेरणी करावी. त्यामुळे 20 ते 25% नत्र खताची बचत होऊन उत्पादनात 10% वाढ होते. तसेच स्पुरद विरघळविणाऱ्या जीवाणूची 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणातही आपण बीज प्रक्रिया करायला हवी. तर आपण जाणून घेत आहोत शेतकरी बंधूंनो, खरीपातील बाजरी पिकाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीचं नवीन तंत्रज्ञान याविषयीची माहिती. उर्वरित माहिती ऐकूया आपण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. वाचन संगीता लोखंडे यांचं होतं. श्रोत्यांनो, आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहकृत करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या

0: म्हणजे मुरुम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उटणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उटणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुलिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे. रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता 2:05 आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्याच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत. अवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे. की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे. आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली. या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं
0: बरोबर
1: आणि त्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय आणि आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारीमार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान करता तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता, पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ आहे जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ.
2: आकाशवाणी संप्रती वार्ता हा आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 6:55 झालेत, ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. येरे येरे पावसा तुला देतो पैसा हे आपण बालपणी गुणगुणलेलं गीत आता प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद प्रत्येकाच्या मनात दाटून येतोय, नाही का? उन्हाळ्याच्या पतझडा, कोरडी पडलेली जमीन, पाण्यासाठी होणारी धावपळ आणि तापलेल्या वातावरणामुळे प्रत्येक त्रस्त झालेला जीव, अशा वेळी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो तेव्हा केवळ मातीच नव्हे तर संपूर्ण सृष्टी आनंदाने मोहरून जाते. पहिल्या पावसानंतर दरवळणारा मातीचा सुगंध, हिरवागार शालू परिधान केलेली धरती, नव्या पालवीने डोलणारी झाडं, शेतीमध्ये डोकावणारे कोवळे अंकुर, डोंगर दऱ्यांवर पसरलेले धुके आणि वाऱ्यांवर

वर डोलणारी हिरवीगार झाडी हे सारं दृश्य मनाला प्रसन्न करून टाकतं. जणू पृथ्वीने नवजीवन धारण केलं आहे असाच भास होतो. पक्ष्यांचा किलबिलाट, मोराचा नाच आणि निसर्गाचे मोहक रूप प्रत्येकाला नव चैतन्य देऊन जात. श्रोतेहो, पावसामुळे केवळ निसर्गालाच नव्हे तर शेतकऱ्यालाही नवी उमेद मिळते. आकाशाकडे आशेने पाहणारा बळीराजा पहिल्या पावसाबरोबर शेतीच्या कामाला लागतो. कोरडी पडलेली जमीन नव्या पिकांसाठी तयार होते. धान, सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकांच्या पेरण्या सुरू होतात. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलतं, कारण पाऊस म्हणजे त्याच्यासाठी केवळ पाणी नाही तर त्याच्या कष्टाचे आणि भविष्याचे आश्वासन असते. मात्र पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशीलही असतो. वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी, साचलेले पाणी आणि डासांची वाढ यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो, पावसाळ्यात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ आणि उकळून थंड केलेलं किंवा शुद्ध केलेलं पाणी पिणं. दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफॉइड, कावीळ यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे बाहेरचे उघड्यावर मिळणारे कापलेले फळं, चाट, पाणीपुरी किंवा इतर अस्वच्छ पदार्थ खाणं टाळायला हवं. हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवूनच वापराव्या. आहारात हंगामी फळं, भाज्या, कडधान्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट करावेत. श्रोतेहो, पावसात भिजण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. हलका पाऊस अनुभवणं आनंददायी असलं तरी जास्त वेळ भिजल्यास सर्दी, ताप, घशाचे विकार आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भिजल्यानंतर लगेचच कोरडे कपडे घालावे. शक्य असला कोमट पाण्याने आंघोळ करावी. श्रोतेहो, पावसाळ्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात. कूलर आणि इतर भांड्यातील पाणी नियमित बदलावं. आवश्यक असल्यास मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक उपायांचा वापर करावा. श्रोतेहो, पावसाळ्यात पायांची सुद्धा विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे. ओले बूट किंवा चपला दीर्घकाळ वापरल्यास बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पाय कोरडे ठेवावेत, स्वच्छ मोजे वापरावेत आणि पावसातून पाय धुऊन कोरडे करावेत. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक प्रसन्नता देखील तितकीच गरजेची आहे. शेतीवाच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विसरतो. पावसाळा हा आपले निसर्गाशी नाते घट्ट करतो. म्हणूनच निसर्गाचा आनंद घ्या, झाडं लावा, पाण्याची बचत करा आणि पर्यावरणाचं संवर्धन करा. खूप दिवसांनी आलेला हा पाऊस म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. या उत्सवात आनंदाने सहभागी व्हा आणि आरोग्याचीही काळजी घ्या. हो ना.

0: श्रद्धेह आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन ऐश्वर्या भालेराव यांचं होतं. सकाळचे एक ठीक 7 वाजलेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11 वाजता.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम का
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवेडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवेडकर कॉलेजकडे.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम खुलासा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
0: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

जय जय राम। श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस। या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्राचा महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल।

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जननगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी

स्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा, महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश

0: विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्युमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेदापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजाडला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृत साठ्यात म्हणजेच जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG-RAMG म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य

0: आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे. गोआधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10,00,000 विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपले श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई तर मग करा इंधन बचतीची तयारी.
3: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
4: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
3: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
4: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि.
5: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी
6: ज्ञानमातीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकत रहा आकाशवाणी।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 झाले आहेत। जाणून घेऊया आजचं दिनविशेष। आज म्हणजेच 6 जुलै रोजी अर्थतज्ञ भीम दांडेकर यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 1920 साली झाला। तसंच विदर्भातील सत्पुरुष संत गुलाबराव महाराज यांचाही जन्म 6 जुलै 1881 रोजी झाला। बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचाही जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच 6 जुलै 1927 रोजी झाला। पद्मविभूषण, पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते एम बालमुरली कृष्णन यांचाही जन्म 6 जुलै 1830 साली झाला। एम बालमुरली कृष्णन म्हटलं की आपल्याला आठवतं ते हे एकात्मगीत।

तर हे होतं आजचं दिनविशेष. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर

0: नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यामध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोन मध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: SMS
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्याशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 ला कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
0: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
1: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर

0: पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल काही तुम्ही ओपन करून
1: अच्छा
0: आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयशीर व्यक्ती आहे त्याचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग तेव्हा पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकत. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा,
0: ही जर तुम्ही सायबर 193 जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्या कधी सायबर गुन्हेगार असे करतात एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
1: अच्छा,
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 जी वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे. ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात.

0: मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो हो.
0: हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत जागतिक झोनोसिस दिनानिमित्त कल्पना बांदूरकर भद्रावती यांचं भाषण.
1: नमस्कार श्रोतेहो, मी कल्पना बांदूरकर. जागतिक झोनोसिस दिवस 6 जुलै अर्थात जागतिक प्राणीजन्य रोग दिन याबद्दल आपणास काही माहिती देत आहे. वैज्ञानिक प्रगतीद्वारे प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणाऱ्या धोक्यांचा प्रभावीपणे सामना केला जाऊ शकतो याची प्रचिती 6 जुलै 1885 रोजी फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ल्यू पाश्चर यांनी रेबीज या प्राणीजन्य रोगाची लस निर्माण करून दिली. पिसाळेला कुत्रा चावलेल्या जोसेफ मेस्टर नावाच्या मुलाचा रेबीजचा पहिला डोस दिला आणि त्या लहान मुलाचा जीव वाचला. रेबीज या प्राण्यापासून मानवात पसरणाऱ्या आजारावर अशा पद्धतीने ही लस यशस्वी ठरली आणि एक इतिहासच घडला. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 6 जुलै हा दिवस जागतिक झोनोसिस दिवस म्हणून पाळला जात आहे. पाश्चर यांच्या या शोधाच्या आधी रेबीजमुळे प्रचंड भीती आणि विनाश पसरला होता. या रोगाचे निश्चित असे स्वरूप नसल्यामुळे जलद आणि वेदनादायी मृत्यू होत असे, परंतु ल्यू पाश्चर यांच्या रेबीज लसीमुळे आशेचा एक नवीन किरण वैद्यकीय क्षेत्रात पसरला आणि 2007 पासून जागतिक स्तरावरती जेव्हा या दिवसाची सुरुवात झाली तर ही सुरुवात त्यांच्या या अतुलनीय कार्याला दिलेली एक आदरांजलीच होय असं मला वाटतं. जागतिक स्तरावरती झोनोसिस दिवस पाळण्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगाविषयक म्हणजे झोनोटिक आजारांविषयी समाजात जागरूकता वाढवणे आणि या आजाराचं प्रतिबंध आणि नियंत्रण करणं देखील होय. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा कुठे ना कुठे प्राण्यांशी

संपर्क येतो, मग ते पाळीव प्राणी असो की वन्य प्राणी. आपण सहजपणे या प्राण्यांशी वावरतो आणि नकळतपणेही आजार आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोविड-19 थैमान. प्राण्यांपासून मानवाकडे किंवा मानवाकडून प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या हा संसर्गजन्य रोग पसरतो, तो प्रामुख्याने यांच्या दंशामुळे किंवा प्रत्यक्ष संपर्कामुळे. आणि म्हणून हा संभावित धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर लोकांना शिक्षित करणं गरजेचं आहे. मग कसं शिक्षित करायचं? यासोबतच हे करत असताना आपल्याला जनावरांची योग्य निगा राखायची आहे. अन्न सुरक्षा आणि पर्यावरण स्वच्छता याकडे देखील विशेष लक्ष द्यायचं आहे. मानवाचं आरोग्य सोबत प्राण्यांचं आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातील समन्वय आपण साधायचा आहे. आणि तो जर योग्य प्रकारे साधला गेला तर नक्कीच हा दिवस साजरा केल्याचं उद्देश सफल होईल मला वाटतं. 6 जुलै 1885 रोजी झुनोटी कुरुवरील पहिला यशस्वी लसीचा हा एक सन्मान म्हणून ल्यू पाश्चर यांच्या कार्याचं वारंवार देखील स्मरण होईल असं मला नक्कीच वाटतं. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अर्थात अन्न आणि कृषी संघटनेची आकडेवी असं सांगते की जगात मानवामध्ये आढळणाऱ्या 60% जास्त संसर्गजन्य रोगांचा उगम हा प्राण्यांमध्ये झालेला असतो आणि सुमारे 75% नवीन येणारे मानवी आजार हे प्राण्यांमधूनच पसरणारे आहेत. या आकडेवरून झुनोटिक आजाराची व्याप्ती किती मोठी आहे सहज लक्षात येतं. या आजारांचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये काही जीवाणूंपासून, काही विषाणूंपासून, काही विविध प्रकारच्या कवकांपासून तर काही परजीवांपासून देखील पसरतात. व्हायरल झुनोसिसमध्ये प्रामुख्यानं रेबीज, इबोला, निपाह, कोविड-19 या प्रकारच्या रोगांचा समावेश होतो. तर बॅक्टेरियल झुनोसिसमध्ये अँथ्रॅक्स, ब्रुसेलोसिस ज्याला आपण माल्टा फिवर किंवा भूमध्य ताप म्हणतो असे आजार पसरतात. दुसरा एक प्रकार म्हणजे फंगल झुनोसिस ज्यामध्ये रिंगवर्म सारखे तसेच गजकरणासारखे आजार देखील पसरतात. परजीवी झुनोसिसमध्ये टॉक्झोप्लाझ्मोसिस म्हणजे थोडक्यात झोप कमी शिजवलेलं मांस खाल्ल्यामुळे किंवा दूषित माती किंवा संक्रमित मांजरीच्या विष्ठेच्या संपर्कात जरी आपण आलो तरी होतो. तसेच लेश मॅनिसियासिस म्हणजेच वाळूमाशीची जी मादी आहे तिच्या चाव्यातून परजीवींचा संसर्गजन्य आजार पसरतो. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, लाईम डिसीज जो गोचर चावल्यामुळे होतो अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आपल्या सभोवताली नेहमीच आढळतात. वटवाघुळ, माकडं, उंदीर, ससा, मांजर, कुत्रा, गाई म्हशी सोबतच डुक्कर आहे, कोंबड्या, विविध प्रकारचे डास आहेत, गोचिड आहेत, पिसवा आहेत, उभा आहे अशा कितीतरी विविध प्रकारच्या वन्य प्राणी, पाळीव प्राणी आणि कीटकांच्या सानिध्यात आपण राहतो. आणि जेव्हा एखाद्या साथीच्या रोगाचं थैमान जेव्हा पसरतं तेव्हाच आपण खडबडून जागे होतो. मग आता हे जे विविध प्रकारचे आजार आहे यांचा प्रसार जर आपल्याला पाहायचा असेल तर याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. प्रसार कसा होतो तर सांगायचं झालं म्हणजे प्राण्यांशी थेट संपर्क. संक्रमित प्राण्यांचं रक्त, लाळ, विष्ठा किंवा मूत्र मानवाच्या जर संपर्कात आलं तर याचा नक्की प्रसार होतो. संक्रमित प्राण्याने चावल्याने किंवा ओरखडल्याने देखील याचा प्रसार होतो. सोबतच प्राण्यांच्या विष्ठेने दूषित झालेलं कच्चं मांस असेल किंवा न शिजवलेली कोंबडी किंवा बदकाची अंडी असतील, दूषित पाण्याचं सेवन ही देखील या प्रसाराची महत्वाची कारण आहेत. संक्रमित प्राण्यांच्या हवेतील थेंबांचा श्वास घेणे किंवा कीटकांचं चावणं हे सुद्धा आजाराला निमंत्रण देतात. सोबतच आपण मानवाने देखील काही चुका केलेल्या आहेत, जसं विकासासाठी जंगलावरती अतिक्रमण केल्यामुळे या वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे आणि त्यामुळे वन्यजीव आणि मानव संघर्ष आणि त्यासोबतच संपर्क देखील वाढला आहे. दुसरं एक अजून महत्वाचं कारण म्हणजे सद्यस्थितीतला हवामानातील बदल. यामधील वाढतं तापमान यामुळे रोग पसरणारे जे विविध प्रकारचे कीटक आहेत त्यांचं आयुष्यमान वाढतं आणि अर्थातच त्यामुळे रोगांचं प्रमाण देखील वाढतं. वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी, त्या प्राण्यांचं मांस खाण्याची सवय किंवा तस्करीमुळे नवीन विषाणू प्राण्यांपासून मानवामध्ये सहजपणे प्रवेश करू लागले आहेत आणि प्रसार वाढू लागलेला आहे. अर्थातच ही एक धोक्याची चाहूल आपल्याला मिळत आहे. असं झुनोटिक आजार आपल्यापर्यंत जर आपल्याला पोहोचून असेल

द्यायचे तर आपल्याला विविध स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करायची आहे, आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. वैयक्तिक स्तरावर जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपल्याला प्राण्यांशी प्रत्यक्ष संपर्क आल्यानंतर हात नेहमी स्वच्छ साबणाने धुवायचे आहेत. आपल्या घरी असणारे जे विविध प्रकारचे पाळीव प्राणी आहेत, म्हणजे थोडक्यात गाय, म्हैस, कुत्रा, मांजर किंवा इतर जर प्राणी असतील, तर या सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही दक्षता आपल्याला घ्यावीच लागेल. या सर्व प्राण्यांना नियमितपणे पशुवैद्यकाकडून देखील तपासून घ्यावे लागेल, त्यांचं लसीकरण करावं लागेल. प्राणी जर आजारी असतील तर त्यांचा थेट संपर्क आपल्याला टाळायचा आहे. यासोबतच मांसाहारी अन्न जर आपण खात असेल किंवा कोणी खात असेल तर योग्य प्रकारे शिजवण्यासोबतच त्यांच्या विष्ठेची सुद्धा योग्य विल्हेवाट आपल्याला लावायचा आहे आणि हे एक अत्यंत महत्वाचं आहे. वन्य प्राण्यांचा देखील आपल्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्क येतच असतो आणि त्यासाठी योग्य उपाय म्हणजे त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणं. थोडक्यात आपल्या ज्या विविध प्रकारच्या सवयी आहे त्याच आज आपल्याला घातक ठरत आहे, मारक ठरत आहे. झूनोटिक आजार हा इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यापला आहे की त्यासाठी भारतामध्ये सुद्धा विविध स्तरावरती व्यापक अशा योजना आखल्या आहेत. काही कायदे आणि नियम देखील आहेत. भारत सरकारने वन हेल्थ दृष्टिकोन स्वीकारला आहे. यामध्ये मानवी आरोग्य, प्राण्यांचं आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही संस्था एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावरती काम करीत आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल याद्वारे झूनोसिस प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय एक आरोग्य असा एक कार्यक्रम राबवला जात आहे. यासोबतच एकात्मिक रोग पाळत ठेवणे कार्यक्रम आणि एकात्मिक आरोग्य माहिती संच यांच्या माध्यमातून मानवी आणि प्राण्यांमधील आजारावर सतत देखरेख ठेवली जाते. प्राणी आणि मानवांमधील आजार नियंत्रित करण्यासाठी भारत आणि जागतिक बँकेने 82 दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प हाती घेतला असून त्याचा फायदा महाराष्ट्रासोबत आसाम आणि इतर राज्यातील जे विविध पशुपालक आहेत त्यांना देखील होत आहे. युनायटेड स्टेट्स सीडीसीच्या मदतीने भारत आणि प्राण्यांच्या 10 सर्वात संसर्गजन्य रोगांना प्राधान्य देऊन नियंत्रणाची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. आजारांवरती नियंत्रण आणि त्याची लवकरात लवकर माहिती करण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीम, त्यासोबतच BSL-3 आणि BSL-4 स्तराच्या 22 अत्याधुनिक प्रयोगशाळांचं जाळं तयार करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती संशोधन सुरू आहे. जागतिक स्तरावर जर विचार केला तर जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना तसेच जागतिक प्राणी आरोग्य संघटना यांच्यासोबत प्राण्यांशी निगडीत ग्लोबल अर्ली वॉर्निंग सिस्टीमवर काम करते आहे. COVID-19 थैमान असो की इबोला सारख्यांचा संसर्ग असो, पण एक धोक्याचा संकेत मात्र यातून संपूर्ण मानवजातीला आपल्याला मिळालेला आहे. पर्यावरणीय बदल, वन्यजीवांचं अतिशोषण, वाढती मागणीमुळे पशुपालनातील चुकीच्या पद्धती, शहरीकरणामुळे प्राणी अधिवासावरती अतिक्रमण, अस्वच्छता, अयोग्य अन्न सुरक्षांच्या उपाययोजना, वन्य प्राण्यांशी अतिसंपर्क, प्राणी प्राण्यांची आणि त्यांच्या अधिवासाची अयोग्य काळजी, या सर्वांचा आपल्याला बारकाईने विचार करायचा आहे. पुढील पिढीला सुखी जर आयुष्य जगू द्यायचं असेल तर एक व्यापक स्तरावरची जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे. मग जनजागृती कशी करायची तर स्थानिक भाषेमध्ये आपल्याला पथनाट्यांचं सादरीकरण करता येईल, शाळांमध्ये विविध कार्यशाळा घेता येतील, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दवंडी पेटवून सर्व लोकांपर्यंत ती माहिती आपल्याला पोहोचवता येईल, गावागावांमध्ये भित्ती पत्रके, वर्तमानपत्र, सोशल मीडियावर देखील आपल्याला लहान लहान व्हिडिओ वापरून किंवा बनवून त्यांची या रोगांची लक्षणं आणि स्वच्छतेचे नियम हे लोकांपर्यंत आपल्याला सहजपणे पोहोचवता येतील आणि हे अत्यंत महत्वाचं काम आहे. त्यासोबतच कायदे आणि नियमांची ओळख विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं झालेलं आहे. 2009 द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ इन्फेक्शियस अँड कॉन्टेजिनस डिसीज इन अॅनिमल ऍक्ट असो की 1972 वन्यजीव संरक्षण कायदा, कुठेतरी सर्वांचा आपल्याला मेळ साधायचा आहे आणि नक्कीच त्या दृष्टीने आपल्याला कार्यवाही करायची आहे, नाही तर हा अतिशय चिंतनाचा मोठा विषय होणार आहे. येत्या 6 जुलैला पुनश्च जागतिक स्तरावरती या दिनाचं आयोजन केल्या जाईल. तेव्हा वरील प्रमाणे रोगांचे प्रकार, कारण, प्रतिबंध, उपाय या सर्वांचाच आपण खरोखर गांभीर्याने विचार करणार आहोत. केवळ एका दिवसापुरता हा विचार नाही करायचा आहे तर

0: हानीसाठी संभाव्य धोके लक्षात ठेवले आणि त्याबाबत योग्य जर ती काळजी घेतली तर खऱ्या अर्थाने तो दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट साध्य होतील असं मला वाटतं. तर चला निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्राणीजन्य रोगांबद्दल जागरूकता निर्माण करू आणि सुखी आयुष्य जगू. नमस्कार, धन्यवाद.
1: जागतिक झोनोसिस दिनानिमित्त कल्पना बांदूरकर भद्रावती यांचं भाषण आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: मानवेटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवेटकर कॉलेजकडे.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर. आणि तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
0: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
0: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
0: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे,

0: योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
1: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
0: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता.
5: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार सहक्षेपित होतील.

0: की पडदा मागचा कलाकार ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे
1: एनेस्थेशियलिस्ट.
0: तर सर्वप्रथम आपण बघूया की
1: एनेस्थेशियलिस्ट
0: म्हणजे हा जो एनेस्थेशिया देणारा व्यक्ती असतो हा नेमका कोण असतो सर?
2: तुम्ही खरंच की हे म्हणजे एक पडद्यामागचा कलाकार आहे. खरं म्हटलं तर एनेस्थेशियोलॉजिस्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना साहजिक असं वाटते, आपण जेव्हा ऑपरेशनला जातो तेव्हा आपल्याला असं कॉमन माणसाला असं वाटते की आपल्याला बेशुद्ध करणार का, गुंगीचे इंजेक्शन देणार का. तर आज आपण समजून घ्या की एनेस्थेशिया म्हणजे फक्त गुंगी नाही आहे, तो कसं आहे ऑपरेशन दरम्यान तुमची संपूर्ण काळजी घेणारा ती वैद्यकीय शाखा आहे.
0: अच्छा.
2: आणि लोकांना असं पण वाटतं की आम्ही एमबीबीएस करतो की नाही, हे शाखा आम्ही एमबीबीएस नंतर निवडतो. जसे कार्डिओलॉजी असते, प्लास्टिक सर्जरी असते, तर आम्ही एनेस्थेशियाची शाखा निवडतो. म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन आमचं एमबीबीएस असतं.
0: अच्छा. तर सर एनेस्थेशियस जो आहे त्याचं नेमकं कार्य कसं असतं काय सांगाल सर?
2: एनेस्थेशिया म्हणजे खरं म्हटलं ना एक अशी ब्रांच आहे फारसं लोकांना माहीत नाहीये. आमचा एकच ध्येय असते एनेस्थेशियोलॉजिस्ट वेदनामुख शस्त्रक्रिया करायची आणि त्यावेळी सुरक्षित आरोग्य आम्ही सांभाळतो आणि दुसरं कसं सुरक्षित भूल टेन्शन गुल हे आमचं ध्येयवाक्य आहे. आजाराने म्हणजे की श्वास तुमचा असते पण पहारा आमचा असते. गुंगी देऊन ऑपरेशनला पूर्ण पार पडणे आमचं कर्तव्य असते.
0: तर सर एनेस्थेशिया म्हणजे नेमकं काय म्हणजे ज्याला गुंगी देणं म्हणतो?
2: नेमकं एनेस्थेशियाचे प्रकार असतात मॅडम, सोप्या भाषेत म्हटलं ना. याच्यात आपण एकदा पूर्ण भूल देतो म्हणजे त्याला जनरल एनेस्थेशिया म्हणतो. दुसरा पाठीतले इंजेक्शन देतो आपण ज्याला स्पायनल किंवा एपिड्युरल म्हणतो. तिसरा लोकल म्हणजे एका भागाची भूल. तो पूर्ण भूल म्हणजे जनरल एनेस्थेशिया म्हणजे संपूर्ण शरीर झोपवणे. मोठ्या ऑपरेशनसाठी औषधामुळे तुम्हाला गाळ झोपेत जाता काहीच कळत नाही, वेदना पण होत नाही. त्यावेळी आम्ही श्वासाची मशीन लावून तुमचा श्वास, बीपी, हृदयाचे ठोके सतत बघत असतो, कॉन्स्टंट मॉनिटरिंग करतो आम्ही. दुसरं असते पाठीतले इंजेक्शन, त्याच्यात कसं त्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो स्पायनल किंवा एपिड्युरल. हा प्रकारच्या एनेस्थेशिया कमरेपासून खालचा भाग बधिर करणे याला आपण स्पायनल एनेस्थेशिया म्हणतो. याच्यात पायाचे, गुडघ्याचे, जे हिप जॉईंट रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट ते ऑपरेशन करतात, सिझेरियन सेक्शन. पण या ऑपरेशन मध्ये कसं असतं आपण जागे असतो पण बोलू शकता पण खाली दुखत नाही ऑपरेशनची जागा. पेशंट कॉन्शियस असते पण ते सिडेटेड असते. आणि तिसरं लोकल, त्याच्यात काय करतो आपण एका भागाची भूल फक्त छोट्या भागाला इंजेक्शन देऊन बधिर करणे, गाठ काढणे, टाके घालणे याच्यासाठी देतो.
0: तर सर बरेच सर्वसामान्य व्यक्तींचे गैरसमज असतात, जसं गुंगीचं इंजेक्शन धोकादायक असतं का, किंवा ऑपरेशन नंतर शुद्धीवर येणार की नाही, किंवा त्याचे काही साईड इफेक्ट होतात का, किंवा पाठीत इंजेक्शन दिल्यावर कायमची कंबर दुखी येते, हे बरेचसे काही गैरसमज असतात. आपण या संदर्भात काय सांगाल?
2: हो खरं म्हटलं मॅडम. मॅडम लोकांना असे गैरसमज आहे की गुंगीचे इंजेक्शन धोकादायक असते का. खरं म्हटलं आजची आधुनिक एनेस्थेशिया खूप सुरक्षित झालेली
0: आहे
2: आधुनिक सायन्समध्ये. आम्ही आधी तुमची संपूर्ण तपासणी करतो, त्याला आपण म्हणतो प्री एनेस्थेटिक चेकअप. याच्यात आपण तुमचं ब्लड, बीपी, शुगर, हृदय, फुफ्फुस, प्रत्येक औषध तुमच्या वजन आणि तब्येतीनुसार ठरवतो. 99% काय असते एनेस्थेशियाच्या रुग्णांना काही त्रास होत नाही. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की ऑपरेशन नंतर शुद्धीवर येणार तो नाही, असं कधीच होत नाही. औषधाचा परिणाम संपतो की 5-10 मिनिटात पेशंट जागे होतो, आम्ही तुम्हाला रिकव्हरी रूम मध्ये पूर्ण शुद्धीवर आल्यावर शिफ्ट करतो. आणि तिसरा आजकाल जे लोकांना असं वाटते की जेव्हा माझा सिझेरियन सेक्शन झालेला आहे, कंबरेत काही इंजेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे कंबर तर दुखी होणार नाही. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जे आपण कंबरेत सुई लावतो ना ते एकदम केसासारखी बारीक असते.
0: अच्छा.
2: आणि त्या सुई लावायच्या आधी आम्ही आधी बधिर करतो नंतर सुई लावतो, त्याच्यामुळे कसं. आणि जे आपल्याला कंबर दुखीचा त्रास असते प्रेग्नन्सीमुळे, त्याच्यात कसं असते ड्युरिंग प्रेग्नन्सी काय असते आपले टिश्यूज जे असतात ते लॅक्स होऊन जातात, म्हणजे रिलॅक्स होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा ऑपरेशन डिलिव्हरी होऊन जाते, सिझेरियन होऊन जाते, ते लॅक्स करेक्ट व्हायला वेळ लागते. त्याच्यासाठी लोकांना असं वाटतं की काय कंबरेत इंजेक्शन दिलं त्याच्यामुळे पाठ दुखते. खरं म्हटलं तर आपण मणक्यात इंजेक्शन देत नाही, मणक्याचा बाजूला जे भाग असते तिकडे इंजेक्शन देतो. तो मणक्याचा काही संपर्कच येत नाही, त्याच्यामुळे ते लोकांना जे भ्रांती आहे ना

0: ते अगदी नॉट करेक्ट.
1: अगदी की जसं आपण बायपास सर्जरी संदर्भात बोलतो त्यावेळेला देखील जो एनेस्थेशिया देण्यात येतो, डिलिव्हरी संदर्भात तर आता आपण सांगितलंय, या संदर्भात आपल्याला श्रोता सविस्तर सांगत ना, म्हणजे तुम्ही कसं ठरवता किती तासाचं जे अंतर आहे? आता जसं आपण बघितलं की बायपासच्या वेळेला जेव्हा इंजेक्शन ते एनेस्थेशिया देण्यात येतो तो समज आज दिला की बराच काळ तो असतो, काय सांगाल?
0: जे एनेस्थेशिया म्हणजे शॉर्ट प्रोसिजर असली तेव्हा आमचे ड्रग्स वेगळे असतात. शॉर्ट प्रोसिजर मध्ये आम्ही काही इंजेक्शन देतो, मग ते इंजेक्शनचं असर 20-30 मिनिटात चाललं जाते, मग पेशोद्दीवर येते. जर आपल्याला ऑपरेशन प्रोलॉंग करायला लागला म्हणजे वाढवायला लागला त्यावेळी आम्ही लोक वर्क स्टेशन असते आमचा, एक कम्प्युटराइज वर्क स्टेशन आहे, त्याच्यात वेगळे वेगळे एजंट असतात एनेस्थेशियाचे, त्या त्यात टाकून देतो पेशंटला पूर्ण बेशुद्ध करून. आणि तिथे व्हेंटिलेटर पण असते. जेव्हा आपल्याला असं वाटलं की आता ऑपरेशन 15-20 मिनिटात संपेल तेव्हा आम्ही आपण रिव्हर्सल म्हणजे गुंगीची औषध बाहेर काढायचं काम सुरू करून देतो. मग पेशंट जर बायपासच्या ऑपरेशन मध्ये कसं असतं ते वेगळं ऑपरेशन आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यात ह्या ऑपरेशन झाल्यावर पेशंटला पुन्हा रिकव्हरी रूम मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पेशंट जर आउट आला तर त्यांना आपण बाहेर काढतो.
1: अच्छा सर, याचे काही साईड इफेक्ट होतात का? कधी कधी तज्ञ डॉक्टर म्हणतात की नाही त्याचा एनेस्थेशिया उतरते, परत एनेस्थेशिया द्यावा लागतो कधी कधी, असं पण घडताना बघतो.
0: मॅम कसं असते, कधी कधी स्टिप्युलेटेड टाइम असते त्याच्यात ते सर्जरी होत नाही, तर त्याच्यावेळी आपण प्रोलॉंग करता येते ना. जर आपण कंप्रेस सुई दिली असेल तर त्याला प्रोलॉंग जीए मध्ये जनरल एनेस्थेशियामध्ये करता येते ते मशीन, तर काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आमच्याकडे आम्ही सगळं सुसज्ज असतो. आम्ही ते बरोबर आम्हाला असं वाटलं की वा आता हे ऑपरेशन प्रोलॉंग होणार तर आम्ही लांब एनेस्थेशिया देऊन देतो, त्याला कन्वर्ट करून देतो.
1: बरं, एनेस्थेशिया जेव्हा ते सगळं एनेस्थेशिया वगैरे देतो त्यावेळेला पूर्ण सर्जरी होतपर्यंत त्या व्यक्तीला तिथे थांबावं लागतं का?
0: आम्हाला खरं म्हटलं तर आमचा रोल प्री एनेस्थेटिक चेकअप मध्ये सुरू होते. जेव्हा एक दिवस आधी आम्ही पेशंटला बघतोय, सगळी तपासणी करतो, दुसऱ्या दिवशी ऑपरेशनचा वेळी राहतो, पूर्ण वेळी आम्हाला तिथेच उभं राहावं लागतंय. आणि जसं आम्ही पल्स आणि पल्सवर हात ठेवून आणि मॉनिटर करत असतो, जेव्हा ऑपरेशन संपला त्याला पेशंटला आम्ही रिकव्हरी रूम मध्ये नेतो, तिकडे पूर्ण रिकव्हरी झाल्यावरच आम्ही बाहेर पडतो.
1: अच्छा,
0: तोपर्यंत आमचं काम सुरूच राहते.
1: अच्छा बरं सर, बरेचदा आपण बघतो की दात्याची ट्रीटमेंट करताना देखील एनेस्थेशिया देण्यात येतो,
0: लोकल एनेस्थेशिया म्हणतात.
1: किंवा डोळ्याची जर छोटी सर्जरी असेल त्यात तर हे काय असतं?
0: तेवढंच भाग आपण बधीर करतो. दाताचं म्हटलं ना तर दाताची जागा तिथे नर्व असते तिकडे बधीर करून देतो आपण, आणि डोळ्याचं असतं तिकडे नर्व, त्याचा जास्त म्हणजे दुसरा भाग एनेस्थेटाइज करायची गरज नसते. रिकव्हर होऊन जाते. नाही तसं नाही आहे, त्याच्यात पर्टिक्युलर ते नर्व असते जे सप्लाय करते दाताला आणि डोळ्याला, तेच ब्लॉक करावं लागते. ज्यांना माहिती आहे तेच देतात.
1: अच्छा तर सर, या एनेस्थेशिया देताना किंवा जेव्हा तुम्ही करता ही सर्व प्रोसेस, रुग्णांनी या वेळेला कशी काय तयारी करावी, कशी काळजी घ्यावी, काय सांगाल सर?
0: प्रत्येक एनेस्थेशियासाठी मॅडम रुग्णांनी काय तयारी करावी म्हणजे ते पर्टिक्युलर हे असतात. सर्वात प्रथम उपाशीपोटी येणे, एनबीएम त्याला म्हणतो आपण. उपाशीपोटी ऑपरेशनचा 6-8 तास आधी काही खाऊ पिऊ नये. ठीक आहे, पोटात अन्न असेल तर गुंगीत उलटी होऊ शकते, ते फुफ्फुसात जाऊ शकते आणि हा जीवाला धोका असते. दुसरं म्हणजे पेशंटने सगळे आजार डॉक्टरला सांगायचे एनेस्थेशियाला, बीपी शुगर दमा थायरॉइड हृदयविकार काही लपवू नका, कोणती औषधे चालू आहेत त्याची यादी आणा.
1: बरोबर,
0: ठीक आहे. तिसरा, कोणताही प्रश्न तुमच्या मनात आला तर विचारा, घाबरू नका. ते डॉक्टर ऑपरेशनच्या आदल्या दिवशी तुम्हाला भेटतात, त्यांना सर्व शंका विचारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरायचं नसते.
1: सर, जसं एनेस्थेशियाचं हे जे इंजेक्शन आहे हे दिल्यानंतर बरेच वेळ डॉक्टर्स वगैरे असे बोलत असतात त्या रुग्णासोबत,
0: पेशंट सोबत बोलत राहतो. कसं असते, जे ऑपरेशन आम्ही स्पायनल मध्ये करतो अर्धभाग मध्ये करतो तो हा प्रोसिजर खूप सेफ आहे जनरल एनेस्थेशिया म्हणजे सिझेरियन झाला तेव्हा आपल्याला पेशंट सोबत बोलावं लागते. सिझेरियनच्या वेळी पेशंट बाळाला बघू शकते, दूध पाजू शकते, तेव्हा आम्ही त्यांना दूध पाजायला लावतो.
1: अच्छा,
0: ऑपरेशनच्याच वेळी तो पेशंटला खात्री असते मला काय झालं, 9 महिने ते बिचारी वाट बघत असते. आणि

0: शेवटी म्हणजे आम्ही ज्या पेशंटला असं वाटला की आम्हाला गुंगी सेशन देऊन द्या तेव्हा देतो. कोणत्या कोणत्या पेशंटला असं वाटतं की नाही मी बोलत राहतो टेन्शन कमी राहते तेव्हा आम्ही बोलत राहतो त्यांच्याशी. जशी आई कसे बाळाची काळजी घेतो तशी आम्ही काळजी घेतो पेशंटचा.
1: सर हे एनेस्थेसिया उतरताना देखील जसं डॉक्टर सांगतात की खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील
0: ऑपरेशनच्या नंतर ड्रग्स जे आपण एनेस्थेसियाला देतो त्याचे साईड इफेक्ट म्हणजे 3-4 तास असतात मळमळ होणे उलटी येणे. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की ऑपरेशन झाल्यावर 4-5 तास काही घ्यायचा नाही कमीत कमी 3-4 तास हेच काळजी घ्यावी लागते.
1: अच्छा
0: अजून काही नाही. काळा चहा असा शुगर पेशंट राहिला तर मग आम्ही काय करतो आजकाल ऍसिडिटी आणि वोमिटिंगची गोळी पण औषध इंजेक्शन पण देतो.
1: अच्छा
0: त्याच्यामुळे त्रास लोकांना जाणवत नाही.
1: अच्छा
0: आजकाल एनेस्थेसिया खूप सेफ झालेला आहे सायंटिफिक झालेला आहे.
1: अच्छा सर वयाचं वगैरे यात काही असतं का? कारण आपण बघतो की बरेच जे असतात ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांना देखील असं म्हणण्यात येतं की ऑपरेशन सुटणे होणार किंवा एनेस्थेसिया लागू.
0: खरी गोष्ट आहे मॅडम. ऑपरेशन म्हणजे वयस्कर सगळं जे बॉडी पार्ट असतात बहुतेक आजकाल काय बीपी शुगर दमा वयस्कर माणसाला असते काळजी घ्यावी लागते पण एनेस्थेसिया सेफ झालेला आहे. त्याच्यावर पण ड्रग्स आहेत असा काही प्रॉब्लेम नाही आहे.
1: म्हणजे कोणत्याही वयात देतात?
0: कोणत्या वयात देतात? कालच एक 80 वर्षाची बाई होती मी त्यांना एनेस्थेसिया दिला ती आज चांगली आहे ती असं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण बहुतेकदा हाडाचे ऑपरेशन वयस्कर माणसातच करतात ना तो 99% त्याला ड्रग्स असे निघालेले आहेत ते पेशंट सेफ असतात काही प्रॉब्लेम होत नाही. आजकाल एनेस्थेसिया खूप बदलला आहे मॅडम या 10 वर्षात तो खूप चेंज झालेला आहे. ड्रग्स एवढे चांगले आले आहेत काही प्रॉब्लेम नाही.
2: तर श्रोते हो आजच्या निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण एनेस्थेसिया या संदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. विषयाची व्याप्ती बघता परत याच विषयावर आपण पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार. श्रुती वाटतच आपण एनेस्थेशिया अर्थात बधिरीकरण या विषयावर डॉक्टर सुनील दीक्षित यांची हेमा बहाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओटॅग मोबाईल एप्लिकेशन तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई-पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय

कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील नवव्या आंतरसरकारी तज्ज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्र तज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वळवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वळव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 वर पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन

0: फिओलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरली ही लढत. 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 8:40 झालेत. आनंद घेऊया सुगम संगीताचा. ऐकूया डॉक्टर आशिष पानट यांची गीतरचना. गायक आणि संगीतकार आहेत मानस.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्स मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले.

0: चढकाल
1: 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
6: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
7: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
6: आकाशवाणी चंद्रपूर.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: हा राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय, पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही. वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

आंबेडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवेटकर कॉलेजकडे.

0: अभिलाषा चेल्लम यांच्या स्वरात प्रसाद कुलकर्णी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत सय्यद अली यांचं होतं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
4: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
5: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
6: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
7: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
6: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
7: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
1: करिअरच्या नव्या दिशा.
8: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
8: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
8: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
0: श्रोतेहो आपण ऐकत होतात सुगम संगीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. ठीक 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

जद जद तकिए ओए अपने अंदर, जद जद तकिए अपने तो शर्माइए, अपने तो

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. ऐकूया साजन ह्या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं आहे.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात सिलसिला ह्या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांचं हे गीत आणि संगीत शिवहर यांचं. श्रोतोय, आता खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकूया. कभी कभी या चित्रपटातील हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि मुकेश यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं घर ह्या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. तर गुलजार यांचे शब्द आणि संगीत आर टी बर्मन यांचं ऐकूया. यानंतर मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात चित्रपट बुद्ध मिल गया.

0: अनुराधा बोडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांचं होतं आणि चित्रपट होता सडक. शतीवर हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चालता बोलता. श्रोत्या आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत स्मिता घुमडे.
1: चालता बोलता चालता बोलता चालता बोलता
2: श्रोते भाई नमस्कार. चालता बोलता या कार्यक्रमात स्मिता आपलं स्वागत करते. श्रोते हो, प्रसन्न सकाळी छान फिरायला जाताना ताजी ताजी भाजी दिसली की मन उत्साही होत. कारण आपला आरोग्याचा खरा मंत्र हा आपल्या खाण्यातून आणि आचरणातून असतो. तर आज मी आली आहे रामनगर येथील भाजी मार्केट मध्ये. या ताई छान छान भाजी विकत आहे, यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार ताई.
3: नमस्कार.
2: आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: धन्यवाद.
2: ताई आपला परिचय द्या ना.
3: माझं नाव कुंदा राजू पालेकर आहे.
2: काय करताय आपण?
3: मी सब्जी मार्केट मध्ये भाजीपाला विकते.
2: अच्छा अच्छा. ताई आपण आकाशवाणी ऐकता का?
3: हो ऐकते ना.
2: केव्हापासून?
3: माझ्या अगोदर पासून.
2: हो का?
3: हो.
2: आपल्या लग्नाला किती वर्ष झाले?
3: 22.
2: बापरे, 22 वर्ष आधीपासून.
3: आधीपासून बाबाकडे पण ऐकायची, पाहिल्याच्या नंतर सासरे पण ऐकायचे, तर मग त्यांच्यापासून ऐकायची मग घरी. मग
2: म्हणजे चंद्रपूर आकाशवाणी
3: नेहमी नेहमी सकाळी 6 पासून तर रात्रीला 12 वाजेपर्यंत.
2: अच्छा अच्छा. हो का?
3: हो. आम्ही तर सब्जी वगैरे विकताना वगैरे नाही काही तर लावून ठेवतो. म्हणजे थोडस बरं वाटते बा, नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात आम्हाला इथं बसल्या बसल्या. सर्व बातम्या माहित पडतात, जगातलं करतं सर्वच माहिती मिळते इथं आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला.
2: बरोबर आहे. ताई चालता बोलता ह्या कार्यक्रमात तुम्ही बोलत आहात आणि चालता बोलता तुम्ही आमचे एक कार्यक्रम ऐकता, खूप छान वाटलं. आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
3: तुमसे बना मेरा.
2: गीत संगीत कुठले चालतं?
3: तेरा मेरा साथ रे हा गाणं ऐकायचं आहे.
2: धन्यवाद ताई, तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनात कामामधनं वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद.
2: नमस्कार.
3: नमस्कार.

0: अच्छा अच्छा सर, तुम्ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण ऐकता का? कसं वाटतं आपल्याला?
1: खूप छान.
0: अच्छा, आवडतं सर?
1: आवडतं.
0: आपल्या आवडीनिवडी काय आहेत सर?
1: माझ्या आवडीनिवडी जसं बुक्स नाही का, जसं टेक्निकल बुक्स खेळणं, काही प्लेग्राऊंड म्हणजे पुराण असं, क्रिकेट.
0: अच्छा अच्छा, हो का, वाचनाची आवड आहे तुम्हाला, खेळाची पण आवड आहे असं तुमच्या बोलण्यावरनं कळतंय. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. आमच्या आकाशवाणीचा एक कार्यक्रम आहे चालता बोलता, या कार्यक्रमात आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला अमिताभ बच्चन नाही का, रिमझिम गिरी सावन, हे गाणं ऐकायला आवडेल.
0: ठीक आहे सर, आता नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
1: हा.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: आपला परिचय द्या ना ताई.
1: माझा परिचय सौमेघा अजित दखने.
0: कुठे राहता आपण?
1: जगन्नाथ बाबा नगर, तातडा रोड, चंद्रपूर.
0: अच्छा, तुम्ही आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो, दररोज ऐकतो ना.
0: तुमच्या आवडीचा कार्यक्रम?
1: माझी आवड.
0: अच्छा, माझी आवड तुम्ही ऐकता का?
1: हो ना ताई.
0: मग कसं वाटतं? आपल्या मैत्रिणी त्यांचे विचार सांगतात, त्यांच्या आवडीची.
1: खूप छान ताई.
0: हो ना. तुम्हाला काय करायला आवडतं?
1: मला गाणे ऐकायला आवडते.
0: अच्छा, म्हणूनच तुमचं आणि आमचं नातं पक्क म्हणायला हरकत नाही, कारण आकाशवाणी म्हटलं तर संगीत भरपूर असतं.
1: हो हो, तेच तर.
0: अजून तुमच्या घरी कोण कोण आमचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतात?
1: आमच्या घरी सर्वच ऐकतात. सकाळी रेडिओ लावून दिला सासूबाईंनी तर सर्वच ऐकतात. सासूबाई, मिस्टर, माझ्या जाऊबाई सर्वच ऐकतात.
0: अरे वा, म्हणजे खूप छान वाटलं की तुम्ही पूर्ण परिवार आमचे कार्यक्रम ऐकतात.
1: क्रिमिनल मधल्या तुम्ही.
0: ठीक आहे, मग आता ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: नमस्कार मैडम.
1: नमस्कार
0: मैडम, आपला परिचय.
1: मी स्वाती वैद्य, ब्रांच मॅनेजर.
0: अच्छा मैडम, आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅम.
0: जबाबदारीचंच काम म्हणावं लागेल तुमचं.
1: हो बिलकुल, जबाबदारीचंच काम आहे.
0: मॅडम, मग तुमच्या एवढ्या व्यस्त जीवनात तुम्ही आमचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो नक्कीच, रोजच ऐकतो आम्ही तुमचे कार्यक्रम.
0: कोणता कार्यक्रम आपल्याला आवडतो?
1: संगीताचा कार्यक्रम मला आवडतो जास्ती.
0: अच्छा, साधारण किती वर्ष झाले मॅडम तुम्ही आकाशवाणी ऐकत आहात?
1: साधारण चंद्रपूर मध्ये आहे तेव्हापासून, म्हणजे 20 तरी वर्ष झालेत मला.
0: 20 वर्षापासून आपण आमच्या नियमित श्रोता आहात.
1: हो
0: एवढा प्रदीर्घ काळ तुम्ही आमची सेवा ऐकत आहात, तर काही आमच्या बद्दल कौतुकाचे शब्द?
1: मी आकाशवाणी हे तर म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचणारे एक चांगलं साधन आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि विरंगुळा आणि आकाशवाणी जर लावलं तर आपल्याला आकाशवाणी हे एक ज्ञान माहिती मनोरंजन
0: बरोख्य साधन म्हणजे आकाशवाणी. मॅडम तुम्ही खूप छान बोलला, तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
1: देहाची तिजोरी
0: भक्तीचाच ठेवा. ठीक आहे, मग आता ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार
1: नमस्कार,
0: आपला परिचय द्या ना।
1: माझं नाव लता देवराव ठाकरे।
0: चालता बोलता या कार्यक्रमात आपलं स्वागत। हा ताई
1: धन्यवाद।
0: हा अच्छा, काय करता ताई आपण?
1: मी बहिणी आहे।
0: अच्छा, मग आपल्या घरी कोण कोण असतं?
1: माझ्याकडे नातू मुलगा।
0: अच्छा, मग छान भरलं कुटुंब आहे तर तुमचं?
1: आमचं भरलेलं कुटुंब आहे।
0: हा तर ताई, तुम्ही तुमची रोजची कामं करताना आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो, मला आवड आहे। सकाळी उठल्यावर कामं करते।
0: अच्छा बरं, ताई गाणं ऐकता ऐकता म्हणजे तुमचं मनोरंजन पण होतं आणि बातम्या वगैरे ऐकल्यामुळे जागतिक घडामोडी पण करतात, हो ना?
1: हो
0: ना। मग अजून तुम्हाला कुठला छंद वगैरे आहे का?
1: मला आता छंद गाण्याचा आहे, मराठी गाण्याचा।
0: अच्छा, मग तुमचं भजन मंडळ वगैरे आहे का?
1: आहे, जन महिला मंडळ आहे।
0: अच्छा बरं आहे ना, तुमची करमणूक होते छान पैकी, चांगला वेळ जातो। चांगलं चांगलं ताई। मग आमचा एक कार्यक्रम आहे चालता बोलता।
1: मला भक्तिगीत आवडते।
0: अच्छा, भक्तिगीत आवडतं पण कोण?
1: पांडुरंगाचा दिवाळी आहे ना।
0: हो बरोबर आहे, आषाढ महिना आला की आपल्याला सगळ्यांना आषाढी एकादशीचे वेद लागतात, विठुरायाचं दर्शनाचे वेद लागतात। नक्की नक्की, विठुरायांवरचाच एखादा अभंग आता आपल्याला ऐकवायचं का? धन्यवाद, तुम्ही संवाद साधलात, ऐकूया तुमच्या आवडीचं।
1: धन्यवाद धन्यवाद।

0: Salta, volta. Salta, volta. Salta, volta.
1: चालता बोलता हा बाह्य ध्वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आले होत्या स्मिता घुमडे. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो ठीक 11 वाजलेत. ऐकूया हिंदी भजन. हरिहरण यांच्या स्वरात पंडित किरण मिश्रा यांचं भजन आपण ऐकूया. संगीत अरुण पौडवाल यांचं आहे.
2: भगवान आदित्य की उपासना से जन्म जन्मांतर की दरिद्रता का

सोनू निगम यांनी गेलेलं श्यामराज यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, संगीत आदेश श्रीवास्तव यांचं होतं. श्रुतिवाता जगजीत सिंग यांच्या आवाजातील भक्तिगीत आपण ऐकूया.

सुतेव आत्याच आपण पारंपरिक भक्तिगीत ऐकलं, गायक आणि गीतकार होते अनुप जलोटा. आता ऐकूया सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात नानक देव यांचं भक्तिगीत. संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं आहे.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं मधुकर राजस्थानी यांचं हे गीत आणि संगीत खय्याम यांचं होतं.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
0: श्रोतेहो हिंदी भजन आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. आता मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. ऐकूया माझं घर या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत अरुण पौडवाल यांचं आहे आणि चित्रपट आहे माझं घर माझा संसार.

अरुण पौडवाल यांचं संगीत, शांताराम नांदगावकर यांचे शब्द. गंमत जंमत या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. श्रोत्या आता ऐकूया विवेक आपटे यांचं हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत. गायिका आहेत आशा भोसले आणि संगीतकार अनिल मोहिले.

पंडित भीमसेन जोशी आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात जगदीश खेबुडकरांची ही अप्रतिम रचना आपण ऐकलीत. संगीत राम कदम यांचं होतं आणि चित्रपट होता भोळी भाबडी. श्रोतेहो आता ऐकूया साधना सरगम आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात जगदीश खेबुडकरांची आणखी एक रचना. संगीत प्रकाश देवळे यांचं आहे आणि चित्रपट आहे मायेची सावली.

माझी आई ह्या चित्रपटातील वसंत डावखरे, माफ करा, वसंत अवसारे यांचं गीत आपण ऐकत आहात. गायकणी संगीतकार आहेत सुधीर फडके. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका मन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडिलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
2: नमस्कार.
1: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडिलकर. पत्रकारिता लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडिलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत ही आपलीच माणसं सुमन सुगंध स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध.
2: अगदी जिव्हाळ्याचा.
1: सुमनताईंचा सहवास लाभणं त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
2: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा गायक गायिकांचा कवींचा गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्व

0: पूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके 4-5 कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख. एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केली पुस्तकं मिळत होती. पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
1: अरे बापरे.
0: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही. आता लेखीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही समाजाच. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको. त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
1: अच्छा.
0: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे.

0: करत होता हे त्यांना लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होत
0: मनातून आहे
1: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
0: कोशात स्वतःला
1: तशा होत्या आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलत होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढीना अत्यंत त्रोटक रूपात तुम्ही माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते त्यामुळे माहितीचा स्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं त्यांनी मला अदा येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली आणि त्याच दिवशी मी फोन केला कारण बाबा आज सकाळी 11 वाजता तुम्ही सांगितलं तसं येत तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
0: बरं
1: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी तिची पूजा करत होते आणि त्या फोनवर आल्या त्याही नाहीला ना पूजेत न उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होतंय की देवी कौल देत नाहीये हो म्हणून आजची वखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे असं कसं झालं तुमच्या देवीची आमची ती बहीण आहे आणि बहिणीनं मला कळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुखत तर म्हटलं काहीतरी बंद झालेलं दिसतोय तुम्ही विचारता परत तुमच्या देवीला.
0: अच्छा
1: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या पुढच्या वर्षी बघू म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही
0: पण म्हणजे असा नकारामागून नकार
1: हो
0: येत होते त्यांची मानसिक
1: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं चाललेलं होत आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे नंदा बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला लखत देतील लिहायला सुरुवात करा. तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंदी मारीतून खारच्या कृष्णास मध्ये आपलं स्थान हरवलेलं होत. प्रत्येक गोष्ट टापटीपच्या जागी हे सगळं घर त्याच्या सौंदर्य दृष्टी अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्या क्षण घडणार नाही.
0: अच्छा
1: पण झालं बुवा
0: वा.

0: मंगलाई खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीत मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुगीच्या सहवासा?
1: अगदी म्हणजे जी का तिचा धूर स्वर शब्दांच्या बरोबरचा त्यांचा काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वराचा भावनेला लटून गाणं प्रत्येक शब्दाचा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं आघव त्यांच्या स्वरात होतं.

0: निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो सूर. आणि त्यातली मधुरता आणि ज्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांना त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं. म्हणून मी त्यांचा असा पाठपुरावा केला आणि मग आमच्या बोलण्यास सुरुवात झाली. बोलणंच तसं सुवर्ण, कारण त्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतल्या असतात ना. म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळी आपल्याला उमलवतच न्यावं लागतं
1: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुम्ही पुढे आकाराला आलेलं आहे.
0: हो,
1: 150 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्याची सूची आहे.
0: उदाहरण नाही सूची.
1: अच्छा.
0: पण पहिल्यांदा तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण हे गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणतं तरी घेतलेलं असतं. अशी अनेक गाणी होती जी त्यांना आठवत होती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवत नाही की ह्या चित्रपटाची आपण हे गायलंय, हे का मी खोडून टाकले ह्यात ना, असं विस्मरणा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
1: काळ गेलेला.
0: हा, लक्ष दिलं नसल्यामुळे आता काम तसं कठीण होतं. आणि सुनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना संवेदनशील आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक गाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात. एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि रात स्वयंपाकाला आणि करायला येणं बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी 3:45.
1: अच्छा.
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 मिनिटं अशीच असायची. नवं कसं माझं ऐकत नाही आणि मला किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाकक निपुण होणं
0: अत्यंत, म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच तीच असते.

0: तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होणं
0: अत्यंत म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच तीच असते. साधं केलं तरी तू अमृत जन्माला
1: त्यांच्या हातचं काही चाखतात
0: पुष्कळ.
1: अच्छा
0: म्हणजे साधी समुद्र मेथी येते ना, समुद्र मेथीची ह्यात घालून कोशिंबीर करायची.
1: अच्छा बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक जिगे अर्ध द्यायची. इथपासून त्याने सगळे हिशेब चाललेले असेल. फोडणी खुल्या तेला द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, ती कसं हवं, साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे जे अडकके सुंदर त्यांनी केलेलं प्रत्येक प्रकार
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट आहे.
0: परफेक्शनिस्ट
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं नेटकं असं.
0: घर ती सुंदर अतिशलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर ही काही नक्षी आहे जी कर सुतारस काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमाई देणार.
1: त्यामुळे चित्रकार
0: हो आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार यांच्यावर की रेषा कशी घ्यायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल काही धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं शिक्षण अर्धवट होतं कारण घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूलला फाटला गेला. पण तिथं टर्पेंटची अलर्जी, त्यामुळे हात चालला. पोर्ट्रेट स्केचेस
1: उत्तम,
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम, त्या काढत गेल्या पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता. त्यावेळी त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी थोडे बुवा शिकायला येतात, कधी नवरू नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत. मग त्यांच्याही थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधात असलेलं पण तरी एक अभिमुख असं आलपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुनांचं देणं असं प्रत्येक गुणकडनं घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेलं.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा.
0: कि ते अंसा तिथं ग्रँड रोडला कस होता तर त्यालाही मंडळ जात होती. आणि मग क्लास आल्यानंतर करायचं तर देवान शिकवलेली भावगीत आहेत, ती भावगीत कुठं बसून घ्यायची तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे
0: त्या जिन्यावर चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान लागायचा.
1: ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला
0: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या उक्तीपासून आपल्याकडे आहे. आणि रेडिओ ती घरात नसायचा तर दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाहणारी गाणी ही त्यावेळेची स्पर्धा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठवायचं, मग ते आपल्या 24 तास गुणगुणत बसचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा.
0: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा आरसा सुताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायने आळसा व्हायचं नाही, झोपायचं नाही. मग काय तर कामाचे भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे, पॅटिंग टिंग सगळे सुमनचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी आकलं कुणमध्ये की त्याचा ओप होणार असा हिरवा हात. फुलांवर मनसोक्त प्रेम ते नेहमी म्हणायचे. मी गाते ना त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर ते शब्द गात गेले तर मला रंग दे असं म्हणायचं. आणि त्यात यत्किंचित अतिशयोक्तीने अशांची एक चढ एक सुंदर गीत त्यांनी गायलेली.
1: म्हणजे कल्पना कलाकाराची सुद्धा हेश्व किती मोठं किती समृद्ध असू शकतं याची प्रती आपल्याला या वाक्यातून येऊ शकते.
0: त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेळाने करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगळी फुलं लावणं हे सगळं एकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं,
0: एकातून एक उमलत जाणं सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल, त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य ती कोमलता सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंची आठवणी तर क्षणाचा दरवळ रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय, पण पुस्तक लिहिणं हे मात्र लिखा आणखी वेगळा भाग, त्या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं असं वैशिष्ट्य की तो निर्भर आहे आणि संयम तसंच त्यांच्या मनाचे की बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं, तर ते बोलल्यानंतर असा विचार करायचा की माझ्या या बोलण्यानं काही वादळ तर उठणार नाही,
0: कोणी दुखावलं,
1: कोणी दुखावलं तर जाणार नाही, मग यात कुणाला कशाला दुखावू मी असं म्हणून माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेल्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या, म्हणायच्या की हे नको हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. आता त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते तसं मला नेहमी वाटायचं की आंबीच्या दिवसांमध्ये त्या एका लहान मुलीसारख्या सत रमत आल्या आणि एक स्वप्नील जग होतं ते त्या बालपणी, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवतीचं कोळशासारखं वावरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांवर राहत असताना चांगली मग त्याळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची आडं असुद्धा ती उंच असेल की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या कांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची अशा तशी ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं नन आठवते, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय,

0: मग आपण जसे कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणबाईंचं कौशल्याचं राम, मग ज्योत्स्नाईंचा क्षण आला भाग्या, मग जोरा अंबाला वाली, मग नूरहा, मग सुरैया ह्याची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये मला पूर्ण रमवून खायच्या. आणि मग एकशी एक आठवली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेस झालेलं होतं आणि मी शाळकर मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणातरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुक त्यांना बघायला चार पाच वेळा त्या हौसात जिना खाली उतरली, परत चढली, परत खाली उतरल्या, परत गेल्या, एक दृष्टिक्षेप मिळवा म्हणून. आणि मग मंगू चित्रपट गाणं खरा अर्थाने त्यांचं पहिलं चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार. तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त मिंगसाठी म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून ते उपस्थित आहेत. सुमनताईचं वय किती लहान ते त्याचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायन लताबाई सुद्धा उपस्थित आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत लता. त्या पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. एक क्षेत्र व्यावसायिक असतं
1: अगदी आणि पुढे लता मंगेशकर पुरकाराने त्यांना सन्मानित केलं गेलं
0: आणि तो हुंदा मिळाला त्यांना, महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनाने दिला.
1: आणि किती ना म्हणजे दोघीही एका क्षेत्रामध्ये
0: हो
1: पण एकमेकांचा आदर
0: हो. मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही द्वेणी आहे ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे हे गाणे, तो स्वर्गीय सूर आहे
1: अगदी,
0: तो जितका मधुर आहे तेवढाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या स्वराचा दरवळ असं म्हणतात पसरतो त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विषयं लावलेली आहेत, तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला. त्याची मधुरता कृष्णता कुठल्याही पुस्तकामध्ये त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची त्या स्वराची ती अगदी वेगळी. आशाबाईंना अधिक लवचिक अधिक ऊर्जान जीवनाचे सगळे रंग आकळणार आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणार असा तो एक वेगळा सुर. आणि सुमताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लावी नैसर्गिकरित्या मधुर कमी तीक्ष्ण कोमल आत्मभाव जागृत ठेवणारा. मगाशी वापरलेस की निर्भर तरीही संयत आणि कुठल्या सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी पत आहे ती कमी ठेवताना कमी ती नसले असा हा सर तो लवचा आहे, तो भावदशी आहे, पण तो संयत आहे.

0: मंगला सुमनच्या बालपणापासून ते त्याच्या पहिल्या गाण्यापर्यंत याच क्रमात काही तुमचा वाद होत नसेल की कसंही
1: आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूच सांगायच्या पाहते सदा देवा असं यशवंतांकडे गायलं पहिलं गाणं होतं.
0: बर
1: केशवराबांनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तर त्या बोलायच्या ते लिहून घ्यायचं पुन्हा एकदा ते त्याकडनं तपासायचं पुन्हा तपासायचं त्या काही विस्मरणात कारण स्मरण बऱ्याच गोष्टीचं झालेलं होतं. एकदा अशी जी ती लयगली ना की मग मला हे गाणं आठवत नाही म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्या मोर कसा इसारा सगळं उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्याच्याकडे. वापरायचं नाही आपल्याला काही आता हे आठवायचं नाही आपलं काही असा एक प्रकार होता. शुक्रा चांदणी हा सहज बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा केली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे ना हवे ते आहे आणि को तेही आहे हेही त्यांनी मला सांगितलं होतं. ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: या पुस्तकाला मला प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशपत्कींनीही
0: लिहिलेलं आहे. होय
1: कारण अशपत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटी वादक त्यांचा असं गायक मग गायक म्हणून त्याच्या स्थान आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी चाली करतो असं त्यांनी म्हणणं आणि त्यानंतरचा सगळा गीतांचा प्रवास आहे.
0: आणि सुमन कल्याण यांची आकाशवाणीसाठी ज्या वेळेला मुलाखत तिथे ध्वनिमुद्रित होती माझं भाग्य ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं त्यांना ऐकालं
1: तर पहिल्या गायिका आहेत परशी जाणार म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका. त्यामुळे वेस्ट इंडिज न्यू गिनी त्याच्यानंतर अमेरिका इंग्लंड कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे.
0: वा
1: वेळेला अशपत्की जे अनेक वाद्य वाजवणारे त्याच्यानंतर अनेक वाद्यांवरची हुकूमत तसाच गुगळा आणि सारखं गाणं मग्न असलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्याचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता आणि दत्त पुजारी सारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार सावळ्या विठ्ठला तुझारी आले आणि नंदाघरी नंदन वन फुले हे त्यांनी

0: एचएमव्ही साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन माडी हे नाव पुढे पुढे कल्याणपूर झालं. हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथजारी एका मागोमाग गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दल ज्या सगळ्या बैठका व्हायच्या त्या सुमनांच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. शेजारी कोण तर पंडित हरिप्रा चौरासी वरती येणार आहे, त्यामुळे हरीला पण बोला रे असं म्हणून आताच्या पंढरी प्रसादींना बोलवलं जायचं. मग आता दशरथजारींनी चाकशी लावली तो अशोक ये हा तुमतीला असं म्हणून अशोक पत्की पण हजर, स्वतः संयम करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी करून देणारे सुमनताई स्वयंपाक दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं. आणि हा उत्तम उत्कृष्ट योग म्हणायला हवा का ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी येत.
0: आणि नंदाजी असायचे त्या, आणि नंदाजींनी आणि सुनताईंनी आपल्यात ठरलेलं असेल की आपल्याला भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्या भावगीतं हवी आहेत, मग दर पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे आणि अर्थातच सुंदरच नसायची आणि मग ती गीत घ्यायची. त्यांचं एक वाक्य सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी जर राहणारे माझे वडील ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेली सखा आपण ओठंगून असावं, आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या सांगायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा पत्नी माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्या असं वाटायचा आणि तो मी माझ्या वडीनं देते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणावं नाही का,
0: सुपर वुमन गाडी काय फर्स्ट क्लास जायच्या. आणि साखर लक्षात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोई वस्तूच हातमागाचं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं,
1: अच्छा
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधीट्या अशा त्या जायच्या. आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची परदेशून काही पुस्तकं मागवणं त्याची अधिक माहिती घेणं, विकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वीची झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची मिळायची त्याची जमवली आहेत. अठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राण मनानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, त्याला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताईंच्या नैराश्य काय असतं मला माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मनाआड केली की मी त्यात घुटमळत नाही, हे आपल्याला का कळलं नाही असा मी विचार करत नाही. अहो मंगल करण्यासारखं किती हान आहे बघा, झाड लावली, त्यांची निगराणी केली, मेघ केले, पाव केले, काय कळायच्या हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होत,
0: नंतर जायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र नको हे सोडायची आली आहे असं 80च्या दशकात त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आलं. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आरडी बर्न, एस डी बर्न, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेला, बबीदा, रोष साहेब यांच्या सगळ्यांकडे आल्या, किंवा दत्ताराम की ज्यांनी 14 चित्रपटासाठी त्यांच्या गाऊन घेतलेला आहे. त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके इपण एंदात आहेत असत, तर ही सगळी माणसं आहेच म्हणजे ह्या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव या सगळ्यांकडे जसे आपोआप आपोआप गायलेल्या पुढे पत्कीकडे गायलेले आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार आणि सगळ्यांना संतांचा आवाज आपल्या गाण्यासाठी असावा
0: असं वाटत होत. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही,

0: जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी कमी केलं याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या नाही, मधूनच कोणीतरी त्या बोलवत होत, त्या जागण होत्या. आणि 94 साली अमलाकर भागवतांना अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून अष्टविनायक यांच्या माध्यमातून पुन्हा आल्या रसिकांसमोर. प्रभास जोगांनी त्यांचीच अवी जोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एक गाऊन घेतली.
1: कमबॅक
0: हो कमबॅक जिथे आगरा धरणी मिळते शब्द शब्द जपून ठेव बकुच्या फुला.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदरश्रेष्ठ म्हणजे घाघाल पिंगवाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यास या गाण्याचा उपयोग आला.
1: बर
0: आम्ही कार्यकर्त्यासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीस असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, माधुरी करमरकर, घाल घाल पिंगावाऱ्या, आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हणलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोगाचं नाही, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी शैली मांडणं हे तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढ पिढीतली गायिका कशी गाते एकता कसा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेसंग गुणगुणा जानवर मधलं, ते विद्या करलकरनी गायलं. म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मनार कसा गाते ऐका. तीन गाणी मी त्यांना ऐकलंच नाही, त्यांना घरी ऐकली त्या घरी त्या. आणि सुमन सुंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या, आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतात ह्याची साक्षात त्या मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधाचा त्या भाग झाला.

0: साक्षात सुमंगलपूर क्रमाला आया हे स्वप्न म्हणजे सत्यात उतरल्यासार तुम्हालाही झालं असेल. आणि सुमनगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याच्या निमित्ताने
1: प्रकाशनाला त्या यारच होत्या. त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्याच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपमध्ये बसले आहेत. समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत वेडावून गेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमंती आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घट झाले.
0: मग पुढे ती कार्यक्रम तुमच्या सोबत राहिल्या ती सांगा आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला.
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंग गेल्या.
0: अरे
1: मी थोडस बिन हा असं म्हणजे थोडस बोलता बोलता पहिल्यांदा त्या शिवून काढायचं सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणार नाही त्यांना कळायचं. पण ते त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं त्या 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रम गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये तेही खूप झाले.
0: खूपच
1: गोव्यात 3-4 कार्यक्रम केले त्यांच्या उपस्थितीत 3 केले ठाण्याला आपण 2-3 केले मुंबईत तर काय सत्सल कार्यक्रम होत होते. त्यानंतर नागपूरला केले वर्ध्याला केले बडोला केले अहमदाबादला केले दिल्लीत केले इंदौरला केले.
0: हे रसिकाचं प्रेम म्हणणं हे ककारासाठी ती मोठी पुंडी ठरू शकते.
1: संजीवनी
0: असते संजीवनी आहे खरं
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशकुमार शिरे असं म्हणले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो मी रसिक त्यांचा आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे तर त्याच्या समोर त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. आमच्या सुमनताई वेगळ्या होत्या आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बिहारी करायची. हा
0: म्हणजे
1: मी आज हे गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका हा ते सुरैयाचं कोणतं गाणं ते जोहराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायला. आणि स्टेजवर बसल्यानंतर ते त्यांची काही शिस्त होती ती इकडे तिकडे जायची आणि मग जे आठवते त्या गायच्या. पण त्यात कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विचारलेच की असं म्हणत आपण काय विचारलेलं असो ते सांगायचं. ह्यातलं निष्पाप नाही ना निराजपणा सहजता आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वातलं येऊ नये ना त्यानं रसिक वेडावून जायचे की किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं आणि तसंच होतं ते आपल्याला माणूस साधं असतं या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करत नाही. इतकं निसंग कोणी असू शकतं ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे पैसा नकोय काहीच नकोय असं असतं का तर वाटावं इतकं साधेपण होत.
0: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हता पुढे जर 27 कार्यक्रम तुमच्यावर करायला
1: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत 1 तास सुद्धा बोललेले आहेत आणि शब्द सुद्धा एकवाकी नाही आठवत आहे असं म्हणायच्या आणि गायला लागले की सगळं आठवत. मृलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत झिमझिम झरती पूर्ण आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव येतात बघा
0: खरे
1: तो पावसाचा अनाहतनाद सुमनताईं मनातला सूर आणि कोणाच्या धरीच्या कशामध्ये एक पायरी खाली उतरून जातोय हा जो एक म्हणजे अनुभव आहे अनुभूतीचे ती असे घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतरच्या वेळेला ते गाणं पुन्हा असे काही भेटीला मग तो जिथे आणखी लाईक झाला
0: अच्छा
1: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या

0: ना
1: त्यावर एक फिदा व्हायचे.
2: हा ती काळ कार्यक्रम झाला
1: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही. पण करत करत साधारण वयाच्या 85-86 वर्षापर्यंत मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं पण थोडस गायच्या थोडस बोलायच्या बोरी आणि टणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना वाटायला लागलं की ह्या झगमटाचा मला त्रास होत. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना त्रास व्हायला लागला. दुसरी गोष्ट त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही आला तर मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर ही एक भाव असायची. पण कमालीच्या सुरेल ते माणसं हरवून बेसूर होऊ शकत नाही ना तसं त्यांचं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत म्हणायचं कुठं ऐकू मग कधी केतकीच्या बनी कधी ठहरी होश मे आलू कधी बुझा दिये खुद अपना कधी जिथे सागरा मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर तर म्हटलं गाऊन ना ऐकते तुम्हाला आता आणि रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो म्हणजे हे घ्या म्हणताय वय वर्ष 80 जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज जरा सुद्धा बेसूर अहो तुम्ही बेसूर होतच नाही असं म्हणताई जे कंपन आहे ते वय आलेले कंपन तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
2: तुम्ही ऐका खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच पण तो जागवला ते कारीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा स्वसाक्षात अनुभव आला असं म्हणता येईल.
1: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्या विषयी विश्वास आहे तुम्ही त्याला आपले वाटता तुमचं आणि त्यांचं खास त्यातलं नातं आहे जे तुम्ही जपलं आणि नुसतं तुम्ही ते त्यांनीही जपलं असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचं आणि छाई का घनघोर असे त्यांची फार सुंदर ठुमरी आहे तर ती घटा असा त्याचा असा टलट पण किती हलका असा त्या उच्चारने केलेला तर कोणतीही शिकवली तर खानसाहेब अब्दुल मान खानसाहेबांनी शिकवली. मग ते अमकिनी खसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो आज तुम्हाला गाणं ऐकवतो त्यानंतर बोलणं जवळ थांबलं होतं पण ते ऐकतायत त्या ऐकताना त्यांना बरीच आणि आठवतायत असं मला वाटायचं. हा जो भावडेपणा आहे अतिसंवेदनशीलता आहे मला नाही माहिती पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटत की काही नाती आपण शब्दात मांडू शकत नाही.
2: खरी गोष्ट आहे आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भूक झाला आहात तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशा तऱ्हेचं आणि सुमनचा स्वर पिढ्यान पिढ्या आम्हाला साथ सुमन सुगंध देत राहणार.

श्रोते हो, अत्तक्षणांजवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला येणार आहोत. श्रोतो, याबरोबर आजचा वनिता मेळाचा कार्यक्रम संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका व्यक्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक एक वाजता विविध भारत प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रातून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सगी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवा. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस महाराष्ट्र

0: दिवाळीचं अनेक ठिकाणी जनजीवन भावित आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाका कडून अग्रमांकित अना सबांका हिला पराभवाचा धडा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 10 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबो सुबियांतो यांच्या आमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्री प्रस्थापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग करता येईल प्रमाणन मन संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेटतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्ष राहिली होती, मात्र सहकार क्षेत्रात एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर कम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर गांव तक ये 9 क्षेत्रों में सहकार मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हम किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यातल्या उत्संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्या संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्स मध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बाबत डॉक्टर मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित केलं असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणे 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवेचा लाभ देणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशन जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकांसाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

0: या ताजे बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगरात गेले 3 दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय स्थगितीने होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसे रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर गडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडा रोड जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या असई विरा आणि बऱ्याच खांडांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक बझाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी चढल्यानं वाहतुकीत खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सभागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घर आणि दुकानमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अरबट बांधलेली इमारत कोसळून खाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केले. मुसळधार पाऊस आणि सोसायचे वारे स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रस करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दुर्गमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या मुला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेला आणि कॅरोलिन मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच, रोमान सॅप्युलिन याच्या 7-6, 7-3, 3-6, 6-3 अशा मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानी सिन्नरनं शिंतारो मोशीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला तर फिलिप्स ऑर्जर अलियासिम यानं अलेक्सांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेटच्या ठळक सामन्यात हरवून पुन्हा फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्र राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्र बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातमीपत्रात.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसा रेड जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात 3 दिवस

0: पडणार संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेने 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला. शहरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वे वसई विहार आणि नालासोपा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय मंद गती होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारुडा जमलाय. मुंबई ते पुणे धाऱ्या आणि गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचा मार्ग वेळा बदलण्यात आल्या आहेत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीही बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढील सूचनेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळणं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
1: मुंबई गोवा हा जो आहे याच्यावर कडीला एक फारसा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री आला. जवळपास एक डोंगरच पूर्ण सोडून तो खाली आला. पण आता तो मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंट अशा प्रकारच्या पावसामुळे आणि सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ क्लिअर करणं झालेलं आहे.
0: मानसी इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून खाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. आज 3:56 समुद्राला उन्हाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर राहू नये असा सल्ला त्यांनी दिला.
2: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर अशडीजवळ कोसळणं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित हलवलं आहे. वराघाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात आंबुलाजवळ महाड तालुक्यात बार्जेस कटून अडकले आहेत. आपल्याला धोका असल्यानं पुरती मंडणगड मरळ गोरेगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथे अंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस असून नद्या नाले धडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात माळ तालुक्यात पाटण या पहाटीका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आले. तर आंबेठाण इथे दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्या असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा पाणलोटच्या दमदार पाऊस होतून त्यांची पाणी पातळी वाढली आहे. बही सांगली म्हैसाळ बंधारे पाणी गेले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर भरलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी हिरी आणि शुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस असला तरी मराठ्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबई एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गेले 3 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि इतर हानी झाली.

0: मुद्दा विधकांनी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवातच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळून मुखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेले बळी, झाडपण झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्या सरकार लागलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही, या संदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे कायदा होती, ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसात सरासरी 800 झाडं पडतात, पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहत सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राम नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांनी 13 बळी गेले असं ते म्हणाले आणि या हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओडिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो बियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्री प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दौऱ्यात तिथल्या भारत समुदायाशी संवाद साधणार असून प्रभू यांच्यासमवेत जकार्तातल्या प्रम्बनमर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेटतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नियोजित 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,110 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क द्यायला सुरू झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर पास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगा. हिंद कथा साहित्य के महान लेखक मुंशी प्रेमचंद की कहानी है दो बहने. शीर्षक अनुरूप कहानी दो बहनों के पारस्परिक संबंधों पर केंद्रित है. प्रेमचंद ने कहानी के मुख्य पात्र दोनों बहनों के बाह्य आकार और रूप रंग का वर्णन करने के साथ ही उन्हें मन का ही सूक्ष्म विवेचन और विश्लेषण किया है. कहानी प्रवाह है धन की संपन्नता और विपन्नता के अनुरूप पात्रों का चरित्र चित्र और पात्रों के चरित्र का विकास बहुत स्वाभाविक रूप में किया गया है. मुंशी प्रेमचंद की कहानियों में आदर्श और यथार्थ का अद्भुत संबंध है. दोनों बहनें और उनके पति जिस मानसिक अवस्था शैक्षिक स्तर के हैं उसी के अनुसार शब्दों के प्रयोग नाटकीय गुण और संवाद योजना के कारण कहानी जीवंत है. यथार्थ का चित्रण करते हुए सदा आदर्श पर दृष्टि रखते हैं.